आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार। आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन। परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। मुंबईत होणाऱ्या या परिषदेत डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात भारताला प्रमुख स्थान मिळवून देणं आणि आर्थिक समावेशन याविषयी चर्चा होणार आहे। क्षमता असलेला देश ते प्रभावी देश अशी भारताची ओळख निर्माण करणं हे जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावी वित्त तंत्रज्ञान परिषदेचं उद्दिष्ट आहे। नागरिक उद्योग आणि अर्थव्यवस्थांसाठी नवनवीन वित्तीय तंत्रज्ञानाचा विश्वासार्ह समावेशक आणि परिणामकारी उपयोग कसा करता येईल यावर या परिषदेतल्या संवाद सत्रांमध्ये चर्चा केली जाईल। देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर जागतिक भांडवलाचं केंद्र महत्वाचं केंद्र म्हणून वेगानं उदयाला येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे। पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत ते काल गोव्यात पणजी इथं बोलत होते। राज्याची स्टार्टअप परिसंस्था आणि मुंबईचा वाढता जागतिक दर्जा या बाबींचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला। सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृहमंत्रालय विशेष प्रयत्न करणार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी

उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात काल राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार प्रदान करण्यात आले। यामध्ये अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7ला प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला। स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत राज्यस्तरीय कामगिरीसाठी पुण्यातले प्रभाग क्रमांक 4 आणि 7 तसंच अमरावतीमधला प्रभाग क्रमांक 12 यांची निवड करण्यात आली आहे। पारितोषिकाची रक्कम संबंधित शहरांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि स्वच्छ वायूसाठीच्या विविध उपाययोजनांसाठी वापरण्यात येणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम सहभागी झाले होते। या आंदोलनाआड विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे नवनाथ बन यांनी केला आहे। दरम्यान राज्यातली भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय कृती गटाची स्थापना केली आहे। हा गट राज्यातल्या 6 विभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करणार आहे। यातून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पत्रकाद्वारे दिली आहे। एमपीएससी पेपरफुटीबाबत तक्रार दाखल होताच आयोगानं पोलिसात तक्रार दिली असून अशा घटना टाळण्याच्या उद्देशानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे असं स्पष्टीकरण आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली। मराठा समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रं उपलब्ध व्हावीत यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मराठा आरक्षणावरील निर्णयांच्या अंमलबजावणीसंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते। वंशावळी नोंदी आणि कायदेशीर नियमांचं पालन करूनच प्रमाणपत्र दिली जातील असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना 4 डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी 25 दिवसांचा असा समान असणार आहे। केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात काल निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात दिली। यापूर्वी पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे हा कालावधी शहरी भागांसाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागांसाठी 45 दिवस असा ठेवण्यात आला होता। युवकांनी बौद्धिक क्षमता आणि देशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नीतीमूल्यांची जोड दिल्यास विकसित भारत घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला। नागपूर इथं झालेल्या माध्यम परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते। 2 दिवसांच्या या परिषदेत माध्यमं, नेतृत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर चर्चा झाली। चला शाळेत जाऊया अभियानाच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूकही करण्यात येईल असं ते म्हणाले। शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सर्व शाळांना 8, 9, 22 आणि 23 सप्टेंबर तसंच 7 आणि 8 ऑक्टोबरला भेट देणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली। गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या हालेवारा आणि तोडसा इथल्या 2 आश्रमशाळांचं आदर्श आश्रमशाळांमध्ये तर बुर्गी आणि पैमा इथल्या जिल्हा परिषद शाळांचं आदर्श शाळांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे। या चारही शाळांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे। यवतमाळमधलं आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन काल मागे घेण्यात आलं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवलं। श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी काल त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकरसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्रावणी सोमवारनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं कावड यात्रा काढण्यात आली। पश्चिमघाट क्षेत्रातल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमधल्या 311 गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे। उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काल ही माहिती दिली। या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना 60 दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती लेखी स्वरूपात पर्यावरण मंत्रालयाकडे नोंदवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। हवामान। येत्या 24 तासात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन होणार। मुंबई जागतिक भांडवलाचं केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कारांमध्ये अमरावतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आणि भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात पुण्यात आंदोलन। परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय कृती दल राज्यभर संबंधित घटकांशी साधणार संवाद। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: प्लैटिनम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोतेहो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी। मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि जेव्हा जेव्हा मी येते तेव्हा तेव्हा पुस्तक यात्रेअंतर्गत आपण एका पुस्तकाविषयी गप्पा मारत असतो. तर आज पुस्तक यात्रेमध्ये आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत तर ते पुस्तक आहे, मूळचं जपानी भाषेमध्ये लिहिलेलं असं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे तोत्तोचान. मंडळी, तोत्तोचान या पुस्तकाविषयी आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकलं असेल. एक आदर्श किंवा अनोखी म्हणता येईल अशी शिक्षण पद्धती आणि त्या पद्धतीतून सर्वार्थाने परिपूर्ण अशी सुजाण अशी घडलेली पिढी यांची गोष्ट सांगणारं असं हे पुस्तक आहे. आपलं आयुष्य अगदी छान स्वच्छंदीपणे आणि निरागसपणे जगणारी एक छोटीशी मुलगी तोत्तोचान, तिच्या स्वच्छंदी जगण्याचा, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटण्याचा आणि तिला पडणाऱ्या निरागस प्रश्नांचा, समाज मान्यतेनुसार चालणाऱ्या तिच्या शाळेला आणि त्या शाळेतल्या शिक्षकांना त्रास व्हायला लागतो आणि पर्यायाने तिला शाळेतून काढून टाकलं जातं. पण या कशाचाही तिच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून तिला काहीही कळू न देता तिची आई तिच्यासाठी दुसरी नवीन शाळा शोधते. आता ही नवीन शाळा तोत्तोचानच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवते. तिच्या आयुष्याला लागलेलं नवीन वळण आणि त्याला कारणीभूत ठरलेली ती अद्भुत अशी शाळा यांची ही गोष्ट म्हणजेच हे जपानी भाषेमधलं पुस्तक तोत्तोचान.

श्रोत्याहो, आपण पुस्तक यात्रेमध्ये तोत्तोचान या पुस्तकाविषयी बोलत होतो. तर काहीशी चंचल आणि जिज्ञासू अशी ही तोत्तोचान, तिच्या या गुणांचाच त्रास होऊन तिला शाळेतून काढून टाकलं जातं आणि त्यानंतर तिची आई खूप विचारांती आणि भरपूर शोधाशोध करून तिला समजून घेतलं जाईल आणि तिच्या कलागुणांना वाव मिळेल अशी शाळा तिच्यासाठी शोधून काढते. तीच ही तोत्तोचानची नवीन शाळा तोमोई. पहिल्याच दिवशी जेव्हा तोत्तोचान शाळेत येते तेव्हा तिथे दिसलेलं चित्र बघूनच ती एकदम खुश होऊन जाते. ती शाळा म्हणजे चक्क एक रेल्वे असते. रेल्वेच्या जुन्या डब्यांमध्ये एक एक वर्ग भरत असतो. त्याच दिवशी तिची तिच्या नव्या मुख्याध्यापकांशी भेट होते. पूर्वीचा अनुभव पाहता आईला असं वाटतं की बाबा ही काय बोलेल आणि काय नाही, त्यामुळे आई तिथेच थांबते. पण जशी तोत्तोचान बोलायला लागते तसं मुख्याध्यापक आईला बाहेर जाऊन बसायला सांगतात आणि तोत्तोचानला सांगतात, तुझ्या जे मनात येईल ते तू बोल. तिला तर आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण आज तागायत तिचं एवढं बोलणं कोणीच ऐकून घेतलेलं नसतं. तोत्तोचान बोलायला लागते. मुख्याध्यापक फक्त हो का, अरे वा, बरं मग, अशा मोजक्या प्रतिक्रिया देत तिचं सगळं ऐकत असतात. जेव्हा आता सांगण्यासारखं काहीच शिल्लक नाही असं वाटून जेव्हा तोत्तोचान थांबते तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असते. म्हणजेच तब्बल 4 तास ती मुख्याध्यापकांशी गप्पा मारत असते आणि ते सुद्धा विना तक्रार तिचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेत असतात. हा तर तिच्यासाठी पहिला सुखद धक्का होत असतो आणि असे अनेक सुखद धक्के त्या नव्या शाळेमध्ये तिची वाट बघत असतात.

मंडळी तत्वचांच्या त्या नवीन तोमोई शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले जात असतात. त्या शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांचा असा विश्वास असतो की मुलं स्वानुभवातून आणि निसर्गाच्या सान्निध्यातच राहून सगळ्यात जास्त गोष्टी शिकत असतात आणि म्हणूनच ही शाळा रेल्वेच्या जुन्या डब्यांमध्ये भरवली जात असे. या डब्यांमध्ये बसून मुलांना रोज नवनवीन प्रवासाला निघाल्याचा आनंद मिळावा अशी त्यामागची संकल्पना असावी कदाचित. शिवाय या शाळेची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या शाळेला वेळापत्रकच नव्हतं. शाळा भरल्यावर शाळेच्या फळ्यावर दिवसभराचे विषय लिहिले जायचे, पण त्यातूनही जर कोणाला वाटलंच की बाबा आज नकोच गणित किंवा आज नकोच विज्ञान, तर चक्क त्या मुलाला दुसऱ्या विषयाचा अभ्यास करण्याची पूर्ण मुभा असायची. किती गंमत आहे, नाही का?

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, तोत्तोचांच्या या तोमुई शाळेची मधली सुट्टीसुद्धा विशेष असायची. हां, मधल्या सुट्टीत सगळ्या मुलांनी डबे उघडले की मुख्याध्यापक मधोमध उभं राहून विचारणार, सगळ्यांनी काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं आणलंय की नाही. मग सगळी मुलं अगदी एका सुरामध्ये हो असं ओरडणार, कारण त्यांनी तसं खरंच आणलेलं असायचं. मुख्याध्यापकांचा शिरस्ताच होता की रोज मुलांच्या डब्यात काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं हे असायलाच हवं. म्हणजे काय? तर समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे किंवा खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय? तर पालेभाज्या, फळभाज्या किंवा मग मांस, अंडी असं काहीतरी. आता तिकडे मांसाहार हा त्यांच्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक असतो, पण यामुळे व्हायचं काय की चौरस आहार मुलांना मिळायचा आणि आयांना डब्यात रोज रोज काय द्यायचं या प्रश्नाचं उत्तरही मिळायचं. किती विचारपूर्वक राबवलेला उपक्रम आहे, नाही का? शिवाय निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जायचा ही एक उपक्रम असायचा. अभ्यास झाला की वर्ग शिक्षक मुलांना फिरायला घेऊन जायचे, आज काय नदीवर, उद्या काय एखाद्या किल्ल्यावर. मग मुलं जिज्ञासूपणे काहीतरी विचारायची आणि शिक्षक त्यांची अगदी छान सविस्तरपणे उत्तरं द्यायचे. चालता चालता मुलांचा कधी इतिहासाचा, भूगोलाचा, विज्ञानाचा अभ्यास व्हायचा मुलांना सुद्धा कळायचं नाही.

मंडळी, या पुस्तकातला एक खूप छान प्रसंग आहे. तोत्तोचानला एक विचित्र सवय होती की स्वच्छतागृहात जाऊन आलं की उलट फिरून पुन्हा त्यात डोकावून बघायचं. अशीच एकदा ती शाळेतल्या स्वच्छतागृहात जाऊन आली आणि सवयीनुसार तिने पुन्हा त्यात डोकावून पाहिलं. त्या काळात जुन्या पद्धतीची आणि नुसतेच खोलखोल खड्डे असलेली अशी स्वच्छतागृह असायची. तर तसंच हे तिच्या तोमोई शाळेतलं सुद्धा तसंच होतं. त्यात डोकावून पाहिलं आणि नेमका त्या दिवशी तिचा आवडता लाल हिरव्या रंगाचा बटवा नेमका तिच्या गळ्यात होता. खाली वाकल्याबरोबर तो बटवा गळ्यातून निसटून त्या स्वच्छतागृहाच्या खोल खड्ड्यात जाऊन पडला. झालं, तोत्तोचानला अगदी रडू फुटत होतो, पण तिने

0: महत् प्रयासांनी टाळलं आणि तिने तो बटवा शोधायचं ठरवलं. त्या काळी टाक्या वगैरे नसल्यामुळे स्वच्छतागृहाच्या मागेच लांब कुठेतरी त्या सांडपाण्यासाठी शोषक खड्डा करून ठेवलेला असायचा. शाळेजवळ असलेल्या पहारेकऱ्यांच्या टपरी वजा ऑफिसमधून ती अगदी फावडं वगैरे घेऊन आली आणि तिच्या उंचीच्या जवळपास दुप्पट अशा फावड्याने तिने त्या खड्ड्यातला मलबा उपसायला सुरुवात सुद्धा केली. फावड्यात आलेला चिखल लक्षपूर्वक बघायचा, काही नाही दिसलं तर दुसरीकडे टाकायचा, असं तिचं सत्र सुरू झालं. तेवढ्यात मुख्याध्यापक तिथे आले. आता वास्तविक समोर दिसणारं चित्र इतकं भयानक होतं की तिथे कोणीही पालक किंवा शिक्षक असता तर आरडाओरडनी आगपाखड करायला सुरुवात केली असती. आपल्यासारख्या साध्या माणसांनी तर आधी जाऊन दोन फटके लगावून दिले असते आणि मग केलेल्या उपद्व्यापाचा जाब विचारला असता. पण तिथे तसं काहीच झालं नाही, कारण तेच तर त्या शाळेचं आणि त्या मुख्याध्यापकांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी शांतपणे तिला विचारलं, काय करतेस ग? तिने निरागसपणे उत्तर दिलं, माझा बटवा हरवलाय, तो शोधतीये. त्यावर ते फक्त असं होय असं म्हणून हात मागे बांधून निघून सुद्धा गेले. थोड्या वेळाने ते परत आले तरी तोत्तोचांचं खोदकाम चालूच होतं. एव्हाना त्या घाणीचा ढीग वाढला होता आणि त्याचा कुबट वास सगळीकडे पसरायला सुरुवात झाली होती. तरीही काहीही न बोलता त्यांनी शांतपणे तिला विचारलं, सापडला? ती निराशेने म्हणाली, नाही ना. त्यावर ते तिला म्हणाले, बरं, पण मग तुझं काम झाल्यावर हे सगळं पुन्हा आत टाकशील ना? ती बोलण्याच्या ओघात हो म्हणाली आणि ते तसेच हात मागे बांधून निघून गेले. ते गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की अरे खरंच की आपण केलेला हा पसारा नंतर आपल्यालाच निस्तरावा लागणार आहे. थोड्या वेळाने बटवा मिळत नाहीसं पाहून पुन्हा ती सगळी घाण खड्ड्यात टाकायला लागली. काम पूर्ण झालं तेव्हा तोत्तोचान अगदी थकून गेली होती, पण आता तिला बटवा हरवल्याचं फार दुःख होत नव्हतं, कारण तो शोधण्यासाठी तिने तिच्या परीने 100% प्रयत्न केलेले होते आणि त्याचं तिला अतिशय मनापासून समाधान वाटत होतं. आता तिला हे समाधान आणि आपलं काम आपल्यालाच करावं लागतं ही शिकवण तिच्या मुख्याध्यापकांनी अजिबात न ओरडता, कसलाही आकांड तांडव न करता किती सहजपणे दिली, नाही का?
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, अ मोमेंट वेअर लीडर्स, इनोव्हेटर्स, बिझनेसेस अँड कम्युनिटीज फ्रॉम द ब्रिक्स नेशन्स कम टुगेदर टू स्ट्रेंथन पार्टनरशिप्स. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

श्रोत्या हो, प्रत्येक गोष्टीचा शेवट जसा गोड होतो, हॅप्पी एंडिंग होतं, तसं या गोष्टीचं नाही आहे बरं का. हा काळ साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासचा. युद्धाला तोंड फुटलं आणि जपानच्या खेडोपाडी त्याचे पडसाद जाणवायला लागले. त्या युद्धाचा भयंकर फटका या जगावेगळ्या शाळेला बसला आणि बॉम्ब हल्ल्यात तोत्तोचानची ही तोमोई शाळा जळून बेची राख झाली. अर्थात मुलांना तिथून सुरक्षितरित्या हलवलेलंच होतं. पुढे वातावरण निवळल्यानंतर प्रत्येकाचं आयुष्य काही अंशी मार्गी सुद्धा लागलं. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये पुढे निघूनही गेले. पण त्यावेळी ती शाळा हे आपलं स्वप्न असलेले ते तोमोई शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी ज्वाळांनी वेढलेल्या आपल्या या शाळेच्या समोरच उभं राहून ते विदारक दृश्य बघत होते. आणि त्याही वेळी ते एरवी जितक्या शांतपणे मुलांशी बोलायचे तितक्याच शांतपणे खिशात हात घालून शेजारी उभ्या असलेल्या आपल्या मुलाला विचारत होते की पुढची शाळा कुठल्या प्रकारची बांधू या रे. याविषयीच त्या पुस्तकामध्ये एक ओळ लिहिलेली आहे. ती अशी आहे की कोबायाशींचं मुलांबद्दलचं प्रेम आणि शिकवण्याची ओढ तोमोई शाळेला वेढलेल्या ज्वाळांहूनही अधिक अनावर होती. म्हणजे यापेक्षा सकारात्मकतेचं दुसरं उदाहरण काय असू शकतं, नाही का.

मंडळी, पुस्तक यात्रेमध्ये आज आपण तोत्तोचान या पुस्तकाविषयी बोलत होतो. तर तोत्तोचान स्वच्छंदी आणि बिनधास्त मुलीची आणि तिच्या अनोख्या जगावेगळ्या शाळेची ही गोष्ट होती. लेखिका तोत्सुको कुरोयानागी म्हणजेच स्वतः तोत्तोचान, त्यांनी आपल्या स्वतःच्याच बालपणाची लिहिलेली ही गोष्ट. मूळ पुस्तक हे जपानी भाषेमध्ये आहे आणि त्याचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे. या पुस्तकाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यातल्या या आगळ्या वेगळ्या शाळेची खूप चर्चासुद्धा झाली. पण आजच्याच दिवशी हे पुस्तक निवडण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक साक्षरता

0: श्रोतेहो, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आज आहे जागतिक साक्षरता दिन, इंटरनॅशनल लिटरसी डे. दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी हा दिन जगभरामध्ये साजरा केला जातो. मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि सामाजिक विकासासाठी सुद्धा साक्षरता किती महत्वाची आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि या दिवसाची सुरुवात कधीपासून झाली, तर 8 सप्टेंबर 1965 रोजी इराणच्या तेहरान शहरामध्ये जागतिक शिक्षण मंत्र्यांची एक परिषद भरली होती आणि या परिषदेमध्येच साक्षरतेवर विशेष चर्चा झाली. आणि त्यानंतर 1966 युनेस्कोने अधिकृतपणे 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून घोषित केला. 66 घोषणा झाली, त्यामुळे 1967 या दिवशी पहिल्यांदा हा साक्षरता दिन साजरा केला गेला. याविषयी आपण अर्थातच अधिक जाणून घेणार आहोत. प्रत्येक जागतिक जो दिन साजरा केला जातो त्याची एक विशेष थीम असते, त्या थीमविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. पण आता एक छोट्यासा व्यावसायिक विरामाची वेळ झालेली आहे, त्यानंतर एक छानसं गाणं आणि त्यानंतर मी तुम्हाला या दिनाच्या यावर्षीच्या थीमविषयी सांगणार आहे.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability.

श्रोत्याहो, मी मगाशी म्हणाले तसं या वर्षीची जी थीम आहे तर ती थीम अशी आहे की लोकांसाठी साक्षरता, ग्रह आणि समृद्धी. तर या थीमचं ही विशेष थीम असण्याचं कारण म्हणजे हा जागतिक साक्षरता दिन जो आहे हा 60वा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातोय. आणि या थीमचा अर्थ असा आहे की लोकांसाठी, म्हणजे साक्षरतेमुळे लोकांमध्ये सामाजिक भान येतं आणि समाजामध्ये वावरण्याचा जो त्यांचा आत्मविश्वास असतो तो वाढतो आणि प्रत्येकालाच अर्थातच नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि नवीन स्वतःच्या आयुष्यामध्ये विकास करण्याची संधी मिळते. त्यामुळे लोक, त्यानंतर ग्रह म्हणजेच प्लॅनेट. तर अर्थातच जेव्हा समाज साक्षर होईल तेव्हा पर्यावरणाचा आणि एकूणच वातावरणाचा जो काही ऱ्हास होतोय तो थांबेल आणि त्या अर्थाने सुद्धा साक्षरता वाढेल आणि त्या साक्षरतेमुळे जी साक्षर जे नागरिक, सुजाण जे नागरिक होतील तर त्याच्यामुळे अर्थातच प्लॅनेटला, आपल्या सभोवतालाला, आपल्या वातावरणाला सुद्धा त्याचा फायदा होईल. आणि अर्थातच समृद्धी म्हणजे शिक्षण आलं, साक्षरता आली की अर्थातच लोकांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील आणि गरिबी दूर होऊन समाजामध्ये समृद्धी, आर्थिक समृद्धी येईल, वैचारिक समृद्धी येईल आणि अर्थातच ही अशी समृद्धी कुणाला नको असेल, नाही का? आणि हा ही थीम यावर्षी आहे. आपण बघितलं की जागतिक दिन जे साजरे केले जातात त्या प्रत्येक सणाची, प्रत्येक दिनाची एक वार्षिक संकल्पना, एक वार्षिक थीम ठरलेली असते. तर ती ही थीम यावर्षीची अशी आहे. आणि अशा प्रकारे हा जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो आणि या साक्षरता दिनाचं औचित्य साधूनच आज आपण तोत्तोचान या पुस्तकाविषयी सुद्धा बोललो. पण आता याबरोबरच आपल्याला मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. युवा तरंगमध्ये आपण भेटणारच आहोत, पण त्या तत्पूर्वी ठीक 11 वाजता आपण एक प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत आणि त्यानंतर ठीक 11:05 आपण युवा तरंग या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. युवा तरंगमध्ये आपण अनेक छान छान विषयांवर अर्थातच गप्पा मारणार आहोत, छान छान गाणी असणारच आहेत, पण मनस्पर्शी पुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

0: जाहीर सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅब

0: आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्विशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
1: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्विशता टॅबलेट. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी कफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरड्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
0: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोत्यांनो नमस्कार। 100% मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतो युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते।

0: great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, आज 8 सप्टेंबर आणि आज आहे कविवर्य वारा कांत यांचा स्मृतिदिन. वारा कांत यांच्या तरल आणि भावपूर्ण कवितांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अगदी राज्य केलंय. आजही त्यांची अनेक प्रसिद्ध गाणी आपण अगदी आवडीने ऐकतो, नाही का? आत्ताच आपण ऐकलेलं आजर आणि पूर्वीची हे गाणंही त्यांचंच. किती सुंदर शब्द आहेत, नाही का? सांजता चाफ्या कळीचे चुटपुटीचे भेटणे, पान जाळी तू न झिरपे बावरेसे चांदणे. यालाच कवी कल्पना म्हणत असतील, नाही का? त्यांच्या अनेक कविता अतिशय तरल भावनेच्या पण काहीशी दुखरी किनार असणाऱ्या भासतात. त्या तरुतळी विसरले गीत असेल, किंवा राहिले ओठातल्या ओठात असेल, किंवा मग बगळ्यांची माळ फुले असेल, ही गाणी ऐकताना काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत असतं. कुठली तरी अपूर्णता सतावत राहते, पण ते गाणं पूर्ण झाल्यावर एकाएकी कुठल्या तरी दुःखाचा, कुठल्या तरी वेदनेचा साक्षात्कार झाल्याची अनुभूती येते. बगळ्यांची माळ फुलेचं शेवटचं कडवं, तू गेलीस तोडूनी ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, सलते ती तडफडका कधी तुझ्या उरात. ती विरहाची सल, वियोगाचं दुःख एकदम अंगावर येतं, नाही का? हीच खरी शब्दांची ताकद असेल का? ऐकूया बगळ्यांची माळ फुले.

0: begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, वारा कांत म्हणजेच वामन रामराव कांत यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1913 नांदेड इथे झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नांदेड इथेच झालं. त्यानंतर त्यांचं इंटरपर्यंतचं शिक्षण हैदराबाद इथे झालं. विहंगमाला या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं. निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून त्यांनी नोकरीसुद्धा केली. त्यांच्या घरात साहित्याचं संगीताचं वातावरण होतं, त्यामुळे अर्थातच कलेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. कविता, नाटक, अनुवाद, समीक्षा अशा अनेक साहित्य प्रकारामध्ये त्यांनी स्वतःला आजमावलं. पहाट तारा, रुद्रवीणा, शततारका, वेलांटी, वाजली विजेची टाळी, दोनुली असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आकाशवाणीशी त्यांचं विशेष नातं होतं बरं का. हैदराबाद, औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर यासह भारतातल्या आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरूनच 1970 साली कांत सेवानिवृत्त झाले. 8 सप्टेंबर 1991 रोजी कांत आपल्याला सोडून गेले. आज त्यांचा स्मृतिदिन म्हणूनच आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे कविवर्य वा रा कांत यांना विनम्र आदरांजली.

मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज अजून एक खास दिनविशेष आहे, ते म्हणजे आज आहे चिरतरुण आवाजाच्या चिरतरुण गायिकेचा जन्मदिवस. आपल्याला लाभलेल्या दैवी आवाजाच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांचा आज जन्मदिवस. दुर्दैवाने याच वर्षी म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच जन्मदिन. मिळालेल्या प्रत्येक गाण्याचं आशाताईंनी सोनं केलं. आलं ते प्रत्येक गाणं त्यांनी खणखणीत वाजवलं. त्यांच्या गळ्याला गाता येणार नाही असं कुठलं गाणंच नसावं बहुधा. त्यांच्या चैतन्यमयी आवाजाने मैफिलीच्या मैफिली गाजवल्या. आज जरी आशाताई आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी पुढच्या कैक पिढ्यांच्या मनावर असंच राज्य करणार यात काही शंकाच नाही.

0: Great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलतोय चिरतरुण गळ्याच्या आशाताईंविषयी. आशाताईंविषयी खरं तर आपल्या सगळ्यांनाच सगळंच माहिती आहे, नाही का? 8 सप्टेंबर 1933 रोजी मंगेशकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. एवढ्या संगीताने आणि कलेने भरलेल्या घरात जन्म झाला म्हटल्यावर कला अवगत नसती तरच नवल वाटलं असतं. एवढ्या दिग्गज लोकांच्यात राहूनही त्याच क्षेत्रात स्वतःचं असं वेगळं नाव निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण चॅलेंज स्वीकारणं नाही तर त्या आशाताई कसल्या. भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत, लावणी, अभंग, बालगीत, गझल, पॉप, रॉक म्युझिक अशा सगळ्याच वेगवेगळ्या बाजांच्या संगीत प्रकारांमध्ये आशाताईंचा आवाज अगदी लिलया फिरायचा. ज्या आशाताईंनी नाचरे मोरा हे बालगीत गाऊन अजरामर केलं त्याच आशाताईंनी उई साजण आल्यासारखं नखरे बाज आणि ठसकेदार गाणंही गायलं. म्हणजे विचार करा मंडळी, काय रेंज असेल त्यांच्या गळ्याची. आज मी कमीत कमी बोलायचा प्रयत्न करून जास्तीत जास्त गाणी ऐकवणार आहे तुम्हाला. ऐकूया ही आशाताईंची प्रसिद्ध गाणी.

0: 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: श्रोते हो, आशाताईंचं एक अतिशय गाजलेलं गाणं चांदणे शिंपित जाशी. एका मुलाखतीत आशाताई म्हणाल्या होत्या की बाळासाहेब म्हणजेच हृदयनाथ मंगेशकर त्यांच्याबरोबर केलेलं हे त्यांचं पहिलं गाणं. हे गाणं त्यांनी पहिल्यांदा मला ऐकवलं तेव्हा ते अतिशय तडफदारपणे ताना वगैरे घेऊन ऐकवलं. गाणं मला आवडलं, छान झालं सुद्धा गाणं, पण तो माझा भाऊ असला तरी मला त्याचा कधी कधी राग यायचा, कारण प्रत्येक गाण्यात तो गायकाचा अगदी कस घ्यायचा, अर्थात हा लटका रागच म्हणायचा. आणि खरं तर हेच तर कसलेल्या कलाकाराचं वैशिष्ट्य आहे, नाही का? ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं राजा बढे यांचं गीत.

मंडळी, आशाताईंच्या गायकीत किती वैविध्य होतं ते आपण सगळ्यांनीच अनुभवलंय, नाही का? त्यांच्या आवाजातली लावणी म्हणजे विशेषच. लावणीला लागणारा ठसका आणि नखरा त्यांच्या गळ्यात अगदी उपजतच होता. त्यांच्या उमेदीच्या काळात त्या खूप तडफेन

श्रोते हो, आशाताईंचं नाव घेतल्यानंतर आपल्याला अनेक आपल्या श्रोत्यांनी संपर्क साधून अनेक वेगवेगळी गाण्यांची फरमाईश माझ्याकडे केलेली आहे. खरं तर असंख्य गाणी त्यांची आहेत आणि कुठली निवडायची आणि कुठली वगळता तर कुठली येतच नाहीत, पण कुठली निवडायची त्यातल्या त्यात हे खूप कठीण आणि महत्प्रयासाचं असं काम आहे. पण तरी त्यातल्या त्यात वेळेकडे बघून आणि बाकी सगळा अंदाज घेऊन गाणी निवडायला लागतात. अर्थात अजूनही अनेक गाणी आणि अनेक संगीताचे वेगवेगळे प्रकार आशाताईंचे ऐकवायला मला आवडलं असतं, पण आता घड्याळ आपल्याला खुणावतंय आणि युवा तरंगची वेळ आता इथेच संपत आलेली आहे. दुपारी ठीक 12 वाजता आपली भेट रंजक सफरमध्ये होणारच आहे, तर तोपर्यंत मला आदिती कायला अनुमती द्या आणि आशाताईंचीही छान गाणी ऐकूया. ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोत्यांनो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मंडळी, आजची रंजक सफर कशावर असणार आहे याचा बहुधा तुम्हाला अंदाज आला असेल, नाही का? सगळ्या बाजारपेठा अगदी दुथडी भरून वाहत आहेत, घरं सजत आहेत, गावं नटत आहेत. आपण सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाची अगदी आतुरतेने वाट बघतोय. घरोघरी मखरांच्या सजावटीसाठी जागरणं सुरू झाली असतील, ठेवणीतलं सामान माळ्यावरून किंवा कपाटातून बाहेर येत असेल. गणपती 1.5 दिवसाचा असो किंवा 10, पण येतो तो संपूर्ण वर्षभराचा उत्साह आणि आनंद देऊन जातो, हो की नाही? त्याची ती गोड गोजिरी लोभसवाणी रूप बघून तर डोळ्यांचं पारणच फिटत, नाही का? त्यामुळेच आजची रंजक सफर आपल्या लाडक्या बाप्पाची.

0: श्रोतेहो, महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकांची यात्रा प्रसिद्ध आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती नाही का? अष्टविनायकांची ही 8 तीर्थक्षेत्र अतिशय प्रसिद्ध आहेत आणि भक्तांची प्रचंड गर्दी या सगळ्या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबरीने गावोगावी खेडोपाडी गणपतीची अनेक देवळं असतातच, पण देशातच नव्हे तर जगभरातही अशी काही गणपतीची अनोखी देवळं आहेत ज्याविषयी आपल्याला फारसं माहिती नाही. तर आजची जी रंजक सफर आहे ती अशाच जगभरातल्या अनोख्या बाप्पांची सफर असणार आहे. आणि त्यामधला पहिला जो बाप्पा आहे तो आहे त्रिशुंड गणपती. आणि त्रिशुंड गणपती हे आपल्या महाराष्ट्रातल्याच पुण्यामध्ये आहे, सोमवारपेठेमध्ये हे देऊळ आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे तर 3 सोंडांची मूर्ती आहे. नेहमी आपण जे गणपती ज्या बाप्पांच्या मूर्ती बघतो त्यांना एक सोंड असते, तर हा जगभरातली काही मोजक्यांपैकी एक अशी मूर्ती आहे जिला 3 सोंडा आणि 6 हात आहेत. आणि विशेष म्हणजे नेहमी जे आपलं गणपतीचं वाहन जे असतं मूषक वाहन ते नसून या गणपती बाप्पा हा जो आहे हा मोरावर मयुरावर बसलेला गणपती बाप्पा असा आहे. आणि हे ऐतिहासिक असं देऊळ आहे आणि जवळपास 250 वर्षांपेक्षा जास्त जुनं या देवळाचं बांधकाम आहे. आणि याचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे या देवळाच्या खाली एक तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये जे मंदिराचे संस्थापक होते दत्तगुरु गोस्वामी महाराज त्यांची समाधी आहे. आणि हे तळघर वर्षभरातून फक्त एकदाच म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी उघडलं जातं. अशाच आपण काही अजूनही अनोख्या गणपती बाप्पांची माहिती घेणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा व्यावसायिक विराम.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026, अ मोमेंट वेअर लीडर्स, इनोव्हेटर्स, बिझनेसेस अँड कम्युनिटीज फ्रॉम द ब्रिक्स नेशन्स कम टुगेदर टू स्ट्रेंथन पार्टनरशिप्स. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th

मंडळी रंजक सफरमध्ये आपण सफर करतोय अनोख्या अशा गणपती बाप्पांच्या देवळांची. तर त्यामधला पुढचा जो आपला बाप्पा आहे तो आहे त्रिनेत्र गणेश मंदिर, आणि हे आहे राजस्थानमधल्या रणथंबोर किल्ल्याच्या आतमध्ये वसलेलं असं हे देऊळ आहे. आणि याची स्थापना 13 ते 14 शतकाच्या सुरुवातीला चौहान वंशाचे राजे हम्मीर देव चौहान यांनी केली. आणि असं सांगतात की हम्मीर देव आणि अल्लाउद्दीन खिलजी यांचं जे युद्ध सुरू होतं त्या युद्धाच्या वेळेला किल्ल्यामधला जो अन्न साठा होता तो संपत आला होता, आणि राजाला अत्यंत चिंता लागून राहिली होती की आता कसं काय करणार. तर त्यावेळी त्या राजाच्या स्वप्नामध्ये आपले हे गणपती बाप्पा प्रकट झाले आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू काही काळजी करू नको, काही संकट तुझ्यावर येणार नाही. आणि दुसऱ्याच दिवशी युद्धाची परिस्थिती जी होती ती निवळली आणि किल्ल्याच्या एका भिंतीवर 3 डोळे असलेल्या गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. आणि मग अर्थातच राजानी भक्तिभावानी मग नंतर पुढे त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मोठं असं देऊळ बांधलं. आणि हे देऊळ जे आहे त्याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे जगभरातलं असं एकमेव देऊळ आहे जिथे गणपती बाप्पा आणि त्यांचं अख्खं कुटुंब विराजमान आहे. त्यांच्या पत्नी रिद्धी सिद्धी, त्यांचे 2 पुत्र आणि त्यांचं वाहन मूषकही तिथे आहे, आणि त्या संपूर्ण कुटुंबाची तिथे पूजा केली जाते. आणि या व्यतिरिक्त अजून एक वैशिष्ट्य असं आहे की अशी मान्यता आहे की या गणपती बाप्पाला भारतात कुठेही लग्न किंवा कुठलंही आपलं घरातलं शुभकार्य असेल तर त्याची निमंत्रण पत्रिका ही या गणपतीला सगळ्यात आधी वाहिली जाते. जसं आपण आपल्या घरी शुभकार्याच्या वेळेला आपल्या कुलदेवतेला किंवा आपले जे देव असतील त्यांना आधी आमंत्रण देतो, निमंत्रण देतो, तर अशी या त्रिनेत्र गणेश जी या नावाने पोस्टाने सुद्धा दररोज हजारोंच्या संख्येने आमंत्रण निमंत्रण पत्रिका या बाप्पाच्या चरणी येतात. आणि म्हणून ही अशी मान्यता आहे की कुठलंही शुभकार्य हे या गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच पार पडायला हवं. असेच अजून काही बाप्पा आपण बघणार आहोत, त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, अशा अनोख्या बाप्पांची सफर आपण अशीच सुरू ठेवणारच आहोत आणि त्यानंतर आपली नेहमीची प्रश्नमंजुषा सुद्धा असणारच आहे. पण त्याआधी वेळ झालेली आहे एका छोट्याशा व्यावसायिक विरामाची. त्यानंतर आपण लगेचच आपल्या अनोख्या गणपती बाप्पांच्या सफरीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन: सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक. तो देर किस बात की, आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: मंडळी 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतोय जगभरातल्या अनोख्या अशा बाप्पांच्या देवळांची. तर यामधला पुढचा जो बाप्पा आहे तो आहे तमिळनाडूमधल्या त्रिची शहरामध्ये वसलेला असा हा बाप्पा ज्याचं नाव आहे उची पिल्लेयार मंदिर. आणि हे 7व्या शतकातील अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असं गणपतीचं देऊळ आहे. तमिळ भाषेमध्ये उची म्हणजे माथा किंवा सर्वोच्च टोक, सगळ्यात वरचं टोक, आणि पिल्लेयार म्हणजे गणपती बाप्पा. आणि म्हणून तो जो अगदी टो उंचावर टोकावर जाऊन बसलेला बाप्पा आहे त्याचं नाव म्हणून उची पिल्लेयार. आणि तो ज्या पर्वतावर जाऊन बसला आहे त्या पर्वताला रॉक फोर्ट किंवा मलाई कोट्टई असं म्हणतात. आणि हा जो खडक आहे हा जवळपास 3 ते 3.5 अब्ज वर्ष जुना आहे, म्हणजेच हिमालयापेक्षाही जुना आहे अशी मान्यता आहे. आणि याची एक याच्या मागे एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. ती अशी आहे की रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा विभीषण जेव्हा लंकाधिपती झाला आणि रावणाच्या गादीवर जाऊन जेव्हा बसला तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला पूजेसाठी म्हणून भगवान विष्णूंची रंगनाथ स्वामी रूपातली एक मूर्ती भेट म्हणून दिली. मात्र त्यांनी ती मूर्ती देताना अट अशी घातली की तू तिथे पोहोचेपर्यंत ही मूर्ती वाटेत कुठेही ठेवायची नाही. जशी आपल्याकडे गोकर्ण महाबळेश्वरची आख्यायिका आपण ऐकतो तशीच ही आख्यायिका सांगितली जाते. आणि अर्थातच बिभीषणाला वाटेत संध्या करण्यासाठी, स्नानसंध्या करण्यासाठी, पूजा करण्यासाठी म्हणून थांबायचं होतं. त्यावेळेला ती मूर्ती कशी ठेवणार, कुठे ठेवणार, आणि तेवढ्यात एक छोटं बालक त्याला तिथे दिसलं. त्यांनी त्याला ती मूर्ती सांभाळायला दिली आणि अर्थातच ते बालक म्हणजे आपले भगवान गणेश होते, गणपती बाप्पा होते. आणि त्यांनी ती मूर्ती हातात धरायला होकार दिला आणि ती विभीषण जेव्हा पूजेमध्ये व्यस्त झाले तेव्हा त्यांनी लगेच ती मूर्ती जमिनीवर ठेवली आणि ती जी मूर्ती जमिनीवर ठेवली तेच आत्ताचं जे रंगनाथ स्वामी श्रीरंगमचं जे देऊळ आहे तेच देऊळ आहे. अर्थातच ती मूर्ती तिथे ठेवल्यानंतर जेव्हा विभीषणांची पूजा झाल्यानंतर ते मूर्ती घ्यायला आले तेव्हा ती मूर्ती जमिनीवर ठेवलेली बघितली आणि त्यांना राग अनावर झाला आणि ते त्या बालकाच्या मागे अत्यंत रागाने धावत सुटले. त्यावेळेला तो जो रॉक फोर्ट जो मोठा पर्वत होता त्या पर्वताच्या अतिशय अशा वरच्या शिखरावरती जाऊन तो ते बालक जाऊन बसलं. विभीषणाने तिथे जाऊन रागाच्या भरात त्या मुलाच्या कपाळावर प्रहार सुद्धा केला पण त्यानंतर जेव्हा गणपतीने आपलं मूळ रूप त्याच्या समोर आणलं तेव्हा अर्थातच विभीषणाने त्याची त्या बालकाची त्या गणपती बाप्पाची माफी सुद्धा मागितली. पण असं म्हटलं जातं की तिथे ती जी त्या डोंगरावर स्थित जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डोक्यावर जो प्रहार विभीषणाने केला होता त्याची खूण अजून बघायला मिळते असं म्हटलं जातं. अशा अनेक अनोख्या बाप्पांच्या अनेक अनोख्या आख्यायिका असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि म्हणूनच रंजक सफरच्या माध्यमातून आज आपण या अशाच काही देवळांची सफर करतोय. ही सफर अशीच पुढे चालू राहणार आहे पण या छानशा गाण्यानंतर.

मंडळी, पुढचं जे अनोखं देऊळ आहे ते आहे काणीपाकम विनायक मंदिर, आणि जे आहे आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यामध्ये, आणि त्या गावाचं नावच काणीपाकम असं आहे, आणि तिथे ही गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान आहे. तिचं अधिकृत नाव वरसिद्धी विनायक स्वामी मंदिर असं सुद्धा आहे. आणि हे याचंही असं एक वैशिष्ट्य आहे की काही मोजक्या देवळांपैकी देऊळ आहे जिथे मूर्ती जी आहे ती विहिरीमध्ये विराजमान झालेली आहे. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की त्या मूर्तीचा आकार हा सतत काही अंशाने वाढत असतो असं मानलं जातं. तर त्याच्या मागची एक रंजक कथा अशी आहे की त्या गावामध्ये तीन भाऊ राहत होते, आणि जे तिघंही अंध, अपंग, अंध, मूक आणि बधिर असे अपंग अपंगू असे हे तीन भाऊ होते. आणि त्यांचं हे जे व्यंग होतं ते व्यंग सांभाळून ते तिथे शेतीभाती करत होते. आणि त्या शेतीमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी म्हणून पाण्याचा तुटवडा जाणवायला लागला म्हणून त्या तिघा भावांनी मिळून तिथे शेतामध्येच एक विहीर खोदायचं ठरवलं. ती विहीर खणायला घेतली आणि खणता खणता थोडंसं पाणी लागलं आणि नंतर अचानक त्यांची जी हे साधनं होती, जी हत्यारं होती, ते कशावर तरी आदळलं, एका दगडावर आदळलं आणि त्यामधून थोडंसं रक्त बाहेर आलं. आधी ही तिन्ही भावंडं घाबरली, पण नंतर ते जे रक्तमिश्रित पाणी होतं ते त्यांच्या अंगावर उडालं आणि ते जे अंगावर शिंतोडे उडाले होते त्या शिंतोड्यांचा परिणाम असा झाला की त्यांचं व्यंगच निघून गेलं. म्हणजे जो भाऊ आंधळा होता तो त्याला दिसायला लागलं, जो बहिरा होता त्याला ऐकू यायला लागलं, त्या तिघांचंही व्यंग दूर झालं. मग पाहता पाहता ही गोष्ट सगळी गावात पसरली आणि सगळे गावकरी तिथे बघायला आले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की इथे काहीतरी शक्ती आहे. आणि मग त्यांनी ती विहीर पूर्ण खणायचं जे काम होतं ते पूर्ण केलं. तर त्यावेळेला तिथे हे जे स्वयंभू जी मूर्ती होती गणपतीची ती प्रकट झाली. आणि हे जे नाव आहे काणीपाकम हे अशा अर्थाने म्हटलं जातं की विहीर खोदताना त्या विहिरीमध्ये जे पाणी आलं आणि ते जे बाहेर पाणी पसरलं ते पाणी आणि तिथे नंतर गणपतीची मूर्ती मिळाल्यानंतर श्रद्धेने तिथे लोकांनी नारळ फोडले. आणि असं म्हटलं जातं की जवळपास एक एकरामध्ये ते पाणी पसरलं एवढे नारळ फोडले गेले तिथे. आता तमिळ भाषेमध्ये काणी म्हणजे ओली जमीन आणि पाकम म्हणजे पाण्याचा प्रवाह. मग तो विहिरीचं पाणी आणि ते फोडलेल्या नारळांचं पाणी त्याचा प्रवाह असा हा जो सगळीकडे पसरला आणि त्यांनी जी ओली जमीन झाली म्हणून त्या गावाला काणीपाकम असं नाव

0: पडलं अशी याची आख्यायिका आहे. आणि अर्थातच आकार वाढत जातो असंही मानलं जातं. या मूर्तीचा आकार सतत काही अंशी वाढला जातो असं म्हटलं जातं. आणि त्याचं प्रमाण असं दिलं जातं की एका भक्ताने अगदी सुरुवातीला एक चांदीचं कवचम त्याला म्हणतात, म्हणजे आपल्याकडचा मुकुट असेल कदाचित, तर ते जे चांदीचं कवचम अर्पण केलं होतं ते जेव्हा अर्पण केलं तेव्हा ते बरोबर बसत होतं त्या मूर्तीच्या डोक्यावर. आणि आता हळूहळू ते मूर्तीला होत नाहीसं झालं, ते कवच छोटं झालं असं मानलं जातं. आणि त्याचं प्रमाण देण्यासाठी, त्याचे दाखले देण्यासाठी म्हणून दरवर्षी जे जे कवच बनवलं जातं आणि जे जे काही कालावधीनंतर गणपतीला बसत नाही ते सगळं त्या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला बघण्यासाठी म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. ही एक वेगळीच गोष्ट मला वाचायला मिळाली आणि म्हणून मला असं वाटलं की हे सुद्धा, हा सुद्धा एक अनोखा प्रकारच आहे नाही का. आणि आणखीन एक परंपरा तिथे अशी आहे की सत्यप्रमाण असं म्हटलं जातं तिथे, कारण त्या मंदिरामध्ये उभं राहून, जसं आपण नाही का येता जाता सहज म्हणतो घे शपथ किंवा उचल गणपतीवरचं फूल असं जे म्हणतो, याचा अर्थ काय की खरं बोल असं असतं. तर तिथे त्या गणपती बाप्पासमोर जाऊन तुम्ही काही खोटं बोलू शकत नाही, तुमचा कुठलाही गुन्हा कुठलीही चूक तुम्ही तिथे लपवू शकत नाही. आणि जर तसं केलं तर गणपती बाप्पा आपल्यावरती कोपतो असं मानलं जातं. आणि म्हणून अनेक शपथा आणि अनेक असे न्यायनिवाडे असे या गणपतीच्या समोर उभं करून केले जातात. ही अतिशय रंजक माहिती मला वाटली आणि म्हणून मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आपला हा रंजक अनोख्या गणपती बाप्पांचा सिलसिला असाच चालू राहणार आहे, पण त्याआधी एक छोटासा व्यावसायिक विराम.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: मी खरं तर आता यानंतर एक छानसं गाणं ऐकणार होते, पण माझ्या असं लक्षात आलं की आता आपली प्रश्नमंजुषेची वेळ झालेली आहे. तर गाण्याआधी मी तुम्हाला प्रश्न सांगून जाते. आपला प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न असा आहे की अष्टविनायकांविषयी आपण मगाशी बोललो, तर अष्टविनायका तुझा महिमा कसा, हे जे अष्टविनायक या चित्रपटामधलं अतिशय प्रसिद्ध असं गाणं आहे, आठही गणपतींचं अतिशय नितांत सुंदर वर्णन करणारं असं हे गाणं आहे, तर या गाण्याचे गीतकार कोण आहेत, हे जे गाणं लिहिलेलं आहे ते कोणी लिहिलंय, हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एसटीडी कोड आहे.

0: मंडळी, आपण अनोख्या गणपती बाप्पांची जी सफर करतोय त्यामधला पुढचा जो गणपती बाप्पा आहे त्याचं नाव आहे मधुर महागणपती मंदिर, आणि हे आहे केरळमधल्या कासारगोड या जिल्ह्यामध्ये. आणि मुख्यतः हे जे देऊळ होतं हे आधी भगवान शंकरांसाठी म्हणून बांधलेलं देऊळ होतं. 10व्या शतकात कुंबलाच्या मयपाडी राजांनी हे देऊळ बांधलेलं होतं आणि मदारू नावाच्या एका स्थानिक महिलेला तिथे स्वयंभू असं शिवलिंग सापडलं आणि म्हणून या परिसराला मधुर असं नाव पडलं. आता गणपतीची मूर्ती इथे कशी आली तर त्याची एक गोष्ट आहे की एकदा मंदिराच्या पुजाऱ्याच्या लहान मुलांनी खेळता खेळता गर्भगृहाच्या दक्षिण भिंतीवर गणपतीचं एक चित्र कोरलं आणि आश्चर्य असं झालं की त्यांनी जे कोरलेलं चित्र होतं ती जी आकृती होती ती हळूहळू एका भव्य मूर्तीमध्ये रूपांतरित झाली आणि तिचा आकार दिवसेंदिवस वाढायला लागला. तो जो मुलगा होता तो लहान होता, त्याने अतिशय प्रेमाने त्या गणपतीला बोड्डजा म्हणजे जाडजूड आजोबा असं नाव दिलेलं होतं. आणि मग अर्थातच त्याची पुढे छान विधिवत स्थापना झाली आणि त्यामुळे आता हे जे आधी शिवमंदिर होतं ते आता या महागणपतीमुळे जगभरात ओळखलं जातं. आणि याची एक विशेष गोष्ट अशी की याची जी रचना आहे ती हत्तीच्या पाठीसारखी आहे असं म्हटलं जातं, म्हणजे जे त्रिस्तरीय जी वास्तुकला आपल्याला बघायला मिळते तर तशी ती वास्तुकला आहे आणि त्याचे जे तीन स्तर आहेत त्या तीन स्तरांच्या वरती तांब्याच्या पत्र्यांचं छत आहे. तर हे जे लांबून दिसतं हे हुबेहूब हत्तीच्या पाठीसारखं दिसतं आणि म्हणून त्याला गजपृष्ठ पद्धती असंही म्हटलं जातं. आणि त्याच्या आतमध्ये मुख्य देवळाच्या सभामंडपामध्ये रामायणातल्या अनेक प्रसंगांचं अतिशय सुंदर कोरीव काम आपल्याला तिथे बघायला मिळतं. आणखी एक तिथलं वैशिष्ट्य असं आहे की 18व्या शतकामध्ये टिपू सुलतानाने हे देऊळ उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला पण गंमत अशी झाली की त्या देवळाजवळ जी विहीर होती त्या विहिरीतलं पाणी पिऊन तो शांत झाला आणि त्याचं मन बदललं आणि त्यांनी त्या मंदिराला हानी न पोचवता निव्वळ आपला काहीतरी एक पराक्रम दाखवायचा म्हणून तिथे जी एक बांधकामाची एक रचना केलेली होती त्या रचनेवरती तलवारीनी एक वार केला. आणि असं म्हटलं जातं की त्यांनी तलवारीनी जो वार केला त्या वाराची खूण आजही त्या मंदिराच्या जवळच्या त्या विहिरीच्या भिंतीवर बघायला मिळते असं म्हटलं जातं. आणि अर्थातच ही ती जी विहीर होती ज्या विहिरीतलं पाणी पिऊन त्याचं मन बदललं ती विहीर दुसऱ्या अर्थाने सुद्धा प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं की त्या विहिरीच्या पाण्याला औषधी गुणधर्म आहेत आणि त्याच्यामुळे त्वचेचे आजार बरे होतात आणि म्हणून पवित्र असं त्या विहिरीचं पाणी मानलं जातं. अर्थातच जर का एखाद्या राक्षसाच्या मनातले विचार जर का निवळले असतील शांत झाले असतील तर नक्कीच त्या विहिरीच्या पाण्यामध्ये काहीतरी औषधी गुणधर्म असणारच, नाही का? तर अशी ही एक रंजक माहिती थोडी मला वाटली मजेशीर, कारण आपण आपल्याला इथे बसून आपल्याला अशा काही गोष्टी कळत नाहीत आणि म्हणून ही रंजक माहिती हा अनोखा बाप्पा तुमच्यापर्यंत पोचवावा असा वाटला. आपला प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी विचारलेला आहे की अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्याचे गीतकार कोण आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 0 2 2 हा एसटीडी कोड आहे. यानंतर एक छोटासा व्यावसायिक विराम होईल, त्यानंतर मी सलग 2 गाणी लावणार आहे आणि त्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi.

खंडाई आपण प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न असा विचारला होता की अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं कोणी लिहिलेलं आहे, या गाण्याचे गीतकार कोण आहेत, आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. मी आधी उत्तर सांगते. याचं उत्तर आहे जगदीश खेबुडकर. जगदीश खेबुडकर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. आणि आपले योग्य उत्तर ज्या ज्या श्रोत्यांनी दिले त्यांची नावं आहेत चंदा आमरे, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, सुबोध भाटवडेकर, शंकर साठे, गणेश वरसाळे, अरुण गावकर, शुभलक्ष्मी मस्तकार, डॉक्टर दत्तोपासक, पंकज मोहोड आणि अपर्णा चितारी. या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता वेळ कमी उरलेला आहे तर आपण लगेचच दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. दुसरा प्रश्न असा आहे की गणपतीपुळ्याच्या गणपतीवर मराठीमध्ये एक अतिशय प्रसिद्ध असा चित्रपट येऊन गेला तर त्या चित्रपटाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते. गणपतीपुळ्याच्या गणपतीवरती मराठीमध्ये एक चित्रपट येऊन गेला त्या चित्रपटाचं नाव मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एसटीडी कोड आहे. आपली उत्तरं लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा.

मंडळी प्रश्नमंजुषेमध्ये आपण प्रश्न असा विचारला होता की गणपतीपुळ्याच्या गणपतीवर मराठीमध्ये चित्रपट जो येऊन गेला त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे नवरा माझा नवसाचा. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी त्यांची बरोबर उत्तर दिलेलं आहे. पंकज मोहोड, शुभांगी कारेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपाली विचारे, मंगला शेठ, सुबोध भाटवडेकर, शेखर खिरे, विनया संभूज, काशीनाथ क्रमवंत, गुरुनाथ पावसकर, या सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि याबरोबरच आता रंजक सफरमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या आणि मजेत रहा, आनंदात रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड. नमस्कार.

0: इथल्या मालवाहू रेल्वे सेवांना तसंच टांडा रोड ते वडोदरा दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा गेल्या 12 वर्षात देशाच्या बदललेल्या कार्यसंस्कृतीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वडोदरा इथून केलं. आपण यंदा लाल किल्ल्यावरून विकासाच्या संकल्पाच्या सप्तधारांचा उल्लेख केला होता. त्यातली ही एक धारा ही गतिशक्तीची आहे. विकसित भारतासाठी वेगवान आणि सुलभ दळणवळणाची गरज आहे. हा कॉरिडॉर पूर्ण होणं हा विकसित भारताच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: आज ईस्टर्न और वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देश के व्यापार कारोबार का मुख्य आधार बन रहा है. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर तेजी से विकसित होते भारत की जीवन रेखा है. इसने भारत के ट्रांसपोर्टेशन सेक्टर का कायाकल्प कर दिया है.
0: या कॉरिडॉरची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मांडलेल्या सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाचा भाग आहे. मात्र 2014 पर्यंत या मार्गाचं काम सुरू झालं नव्हतं. मात्र त्यानंतर सर्व अडचणींना दूर करून कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3रा टप्प्यात येणाऱ्या जेएनपीटी बंदर परिसरातही महाराष्ट्र सरकारनं या कॉरिडॉरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा 5 राज्यांना जोडणारा आणि 1,30,000 कोटी रुपये खर्चाचा रेल्वे कॉरिडॉर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरमुळे उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडलं जाणार असून जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या मालवाहतुकीचा विस्तार भारताच्या अन्य भागांमध्ये होणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री म्हणाले.
2: न्यू उंबरगाव ते जेएनपीटी ही एक अत्यंत मिसिंग लिंक होती, जिचं काम करणं हे अतिशय कठीण काम आहे. कारण अतिशय दलदलीचा भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या डोंगराळ भागातून काही टनेल्स तयार करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की डबल डेकर कंटेनरची उंची लक्षात घेऊन, कारण कंटेनर स्टॅक तयार करतोय देशामध्ये पहिल्यांदा कंटेनर स्टॅक हा या फ्रेट कॉरिडॉरवरनं जाणार आहे.
0: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीचं जाळं आणखी मजबूत होणार असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले. या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरचा खर्च कमी होऊन पुरवठा साखळीही मजबूत होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. ही परिषद जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली फिनटेक परिषदांपैकी एक आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेची सांगता येत्या 11 तारखेला होणार आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक घटक, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, फिनटेक कंपन्या, तंत्रज्ञान कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आणि इतर संबंधितांमध्ये वित्त क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवस श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि श्रीलंकेदरम्यान दीर्घकाळापासून असलेली भागीदारी तसंच उभय देशातले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध महत्वाचे आहेत असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलंय की भारताच्या नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या उपक्रमातला श्रीलंका हा अत्यंत महत्वाचा भागीदार आहे. श्रीलंकेबरोबर फलदायी आणि सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात ते श्रीलंकेतल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साक्षरता लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी अशी यंदाची संकल्पना आहे. युनेस्कोतर्फे दिले जाणारे आंतरराष्ट्रीय साक्षरता प्रसार पुरस्कार आज मेक्सिकोमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत. साक्षरता दिनानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की साक्षरतेमुळे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडतात. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. युक्रेनवर 72 तास हल्ले न करण्याची घोषणा केल्यानंतर रशियानं काल रात्री कीववर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱ्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर किमान 10 जण जखमी झाले. कीव शहरातल्या 16 ठिकाणी लष्करी आणि नागरी आस्थापनांचं या हल्ल्यात नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं. काही इमारती कोसळल्या तर काही ठिकाणी आगी लागल्या. घटनास्थळावरून 10 जणांची सुखरूप सुटका केली असल्याचं युक्रेनच्या प्रशासनानं सांगितलं. इराणनं अतिरिक्त पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे. नव्या व्यवस्थेनुसार महिन्याला 110 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना प्रतिलिटर 1 लाख रियाल मोजावे लागणार असून हा दर आधीच्या तुलनेत दुप्पट आहे. ढासळता चलन दर आणि घटत्या क्रयशक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं आज नकार दिला. दिल्ली विद्यापीठ परिसराजवळ सत्यनिकेतन इथं एका पीजीची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली असून ही नवी याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाईल असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नेतृत्वातल्या पीठानं स्पष्ट केलं. भारतीय महिला हॉकी संघ आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना झाला. संघाचं नेतृत्व सलीमा टेटे हिच्याकडे असून शोड मारिन हे संघाचे प्रशिक्षक आहेत. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा संघ 2028 लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार असल्यानं हे पदक जिंकण्याचं उद्दिष्ट संघानं ठेवलं आहे. सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं विश्वचषक स्पर्धेत 5वं स्थान मिळवलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष संघाच्या कामगिरीकडे लागलं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यानं इटालीच्या लुसियानो डार्डेलिरा हिला 6-2, 6-2, 7-6 असं हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नेदरलँडच्या बेटिक वॅन डे जॅडशल याच्याबरोबर होईल. प्रसिद्ध संगीतकार डॉ भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ईशान्य भारतातलं लोकसंगीत आपल्या चालींमधून अजरामर करणारे हजारिका यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मान्यवरांनी समाजमाध्यमावर हजारिका यांना आदरांजली वाहिली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची मागणी नोंदवण्यासाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी 25 दिवसांचा असमान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 टप्प्यांचं लोकार्पण. जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या कॉरिडॉरचं उरण इथे उद्घाटन. रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 2 जण ठार, किमान 10 जण जखमी. आणि अग्रमानांकित जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: हिट फिल्मों में इन्होंने अपने गीत संगीत और आवाज से खूब वाहवाही बटोरी थी. और फिलहाल आप तक पहुंचाते हैं फिल्म कारवा से आशा भोसले जी की आवाज में ये सुपरहिट गीत. सुनते रहिए FM गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज़.

श्वेता चक्रवर्ती यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात, त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.